हेलो अनुरोध आपण मानको मनपसंद कथाचित्र गीतर कार्यक्रम हेलो अनुरोध।

0: सुनमा आउ कणा कहबे कि रखमी
1: नै नै रखि दोन
0: अच्छा ठीक अछे तो आपन लास्ट कलर फेर एंता कथा होतमा हां फेर फोन करबे नमस्कार
1: नमस्कार।

हेलो अनुरोध आपण मानको मनपसंद कथाचित्र गीतर कार्यक्रम हेलो अनुरोध।